0: हायने खरंग खनलेक्या पायथागोर चामुं खनलेखा दिलीप देवबर्मा हायन खरंग परा पांदा तिनि बागै आसुङो जतनन फुंकाहाम
1: फुंकाहाम